Tada Artemis tugi khongchat tha tha thabung ton nacha morambi pobi ge pobi sanam nambi ge haibong charong amata thada birak u thabung ton hairiba nausum isai asi ningsing ba thoktraba matamdagi aikhoi gi khunaida adumak leirakli isai asina miyoi ba aikhoi na thaga naksin naning bagi apamba du phongdokli नक्सिन ननिंगबा असिगी मतिक मयाय कनमन बना एकोइना हौख्रब चही लिसिंग अम चमापन हुमफुमापनदा आहानबा ओइना थागिलैमाइदा खोंदारुरे मसिगी मतुंग तारकप ओइना थागिलैमाइदा अमदि अकोइबगी तरंगकोंदा कयारक थारुरे था असि आहांगब तरंगी मफम कयादा याउसिलुदुना थिजिलुनाबगी खोंनेटफम ओइरि ngasi ngasi mak ekoina thizin humjin bagi anoba mayon amada changsil mayon asida Artemis 2 asisu amani Artemis 2 ase Artemis 1 adu amuk halakpa khaknate masi achouba ahongba amagi masak adumak masi taibangpan asibu miyamgi oihanba amadi ahang batarangda ekoina changsinba yoshinba ngambagi leptaba thongna aduni chahi yangkhai gi mamangdani miyoibana thagi laimaida khongul thamkiba adu khongul adubu thamkiba astronaut Neil Armstrong na hairam balai madudi